0: ईशा सुवाने कुरंता
1: कोब्बला
0: दिवे ही बहुगा सुकुं कुरे वेया कुरता की कोबा
2: अलिफु सीनु नूनु ता शवियन
0: रंगलो फेमवेरुं एमे मैक को बुनाने की हिने
2: नाने फुलफिल लेवो
0: वारा रंगलो वेहे ता फेंडिगु में बुनमा की कोबा
2: लिबे फुर्सत के बेनुं हिफु माटु कोब्बला की कुरं कुरा सुवाले तमे
0: मी तैयार वानी दिवे ही फे मुंगेनस्ते शवियनी प्रोग्राम
2: शवियनी प्रोग्रामे दिवे ही बहुगा सुवालो अन्ना ಕೊಂಗನ ಕೊಣ್ಣನಿ
0: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊನಿಹಿರು ದೋಹೆಗರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ
3: ಶವಿಯ

0: دي لهي اف ام نوديها كم ميجا هرتز.
1: बॉलीवुड के कल्ट क्लासिक पहला नशाई की नवारसते का नुवदिह दिवनाहरु निरुनु हिंदी फिल्म जोजीता वही सिकंदर फिल्म मजरूह सुल्तानपुरी लिन तैयार को जतिन ललित म्यूजिक तैयार को फवाला वे
2: पहला नशा पहला खुमार
1: उदित नारायणना साधना सरगम किया फवा मिलावे की अलतु लोबी गे इवसास्ता एमए फुरीहमे तस्वीर को दे लवा ಮಿಲವಾಗ ಎಮ್ಮೆ ಫಾಹಕ್ ಕೊಲ್ಲವೇಕಮಕಿ ಲವಾಗ ವಿಡಿಯೋ ಮೀ ಸ್ಲೋ ಮೋಷನ್ ಕೊಂಗ್ ಇಂಡಿಯಾಗ ಶೂಟ್ ಕುರಿ ಎಮ್ಮೆ ಫುಡತಮ ಲವತವುಗೆ ತೆರಿಯಂ ಎಲ್ಲವ ಮೀ ವಿಡಿಯೋ ಸ್ಟೈಲಕಿ ಏಗೆ ಫೋಮ್ ಫಿಲ್ಮಿ ದಾಯರಾಗ ವರ ಬೊಡ ಮಗ್ಬೂಲ್ ವಿ ಸ್ಟೈಲೆ ಆಮಿರ್ ಖಾನ್ ಫಿನಿಗಿಂದ ಮಿಲವಾಗ ವಿಡಿಯೋ ಕಿ ಮೇದು ಜುವಾನುಂಗೆ ಮೆದುಗವೆಸ್ ಬೊಡ ಮಗ್ಬೂಲ್ ಕಮೆ ಲಿಬಿಫವಾ ಉಫೆದ್ದುಮೆ

0: वर्क कर रहे हैं नहीं बस टाइम होगा विच वी डोंट हैव आदि बट वी ट्राई
1: देंगे हम स्काइरो का हमारे कोमे कमे कुरिये समवारे फुरी हम एमे फुरी हम एगेनिस देवे तो मासे के कुरा बाइक कहेंगे एल्बम नेरु नेरु समवारे फुरी हम शो ए बेवी गेंदी ए एम वी मेकम वेसेंगे देन मि बैंड मि दनी गवा दु हम राज्य के आगु बोडे तिरी सोर तो कुले मुन्ने वे सम बोने वे दाने दो अमी हम बेरु के ऑडियंस कुरिमती ग हम कुले मुन ती दानी देन हम या के राज्य के लोकल दिवे ऑडियंस कुरिमती ग समय ब कुलेता को बतफात की मि कौन ऑडियंस है ना सो बड़ा कामों दानी
2: मैं रिसोर्ट ऑडियंस की देंगे आने के बुरा ना मैं इट फील्स अ बिट लाइक वर्क ऐसा मैं को मैं माले और मैं दिवे ही ऑडियंस है मैं मुझे एक फफ़ो में ना वारा फफ़ो वारा फ़ाह कोल ले शो है मैं अड्डू के मैं फ़ाह मैं कुलन शो शो का भी समा भी है ना लॉट ऑफ़ फन देंगे ने माले का कुलन हो रिहा शो है वे समा भी है लॉट ऑफ़ फन So, दिवे ही ऑडियंस सेकंड है कि प्रीफर करे वैन।
0: असो रिसॉर्ट तक गिनफारा कुले रुकुले नी नशुवंग ऐहेंग अने विथ दैट इंटेंशन सो ऐशो तब वे ससुवारा मजा आवे मेंगरा नशा मजा कुरा कुरा हिसाब होंगे कम मे माले शो तक उग इंशा माले शो तक अंगरा रो आई फील मोर नर्वस देन रिसॉर्ट शोज आई थिंक दिवे ही ना कुले देती देन असु बेनुम वर्णे दिवे हिंग इम्प्रेस करूँ विथ आवर सॉन्ग्स बिकॉज वी आर डूइंग दिवे ही लावा दो अमिल लावा सो एगो तंग ए नर्वसनेस बदल वर्णे एक्साइटमेंट अकल सो आई लाइक असु दिवे ही ऑडियंस
1: देन मिदुस को आशा दे मेक फन्नान का दिमाग वे जे हम मी आहा लेवे कुरियंग होती ईद ಈದ ಕೀದೆಂಗ್ ಫಣ್ಣಾಣು ನಮ್ಮ ವರ ಬುರ ದೋಸ್ಕೊಳಕ ಮಿವೆಗೆಂದನಿ ವರಗಿನ ಶೋತ ಕೆಂಗ್ ಹಮ ಮಿ ರಶುಂ ವೆಸ್ ಗೆಂಗ್ ಒಸ್ಕೆಂ ವೆಸ್ ಎಬ ಕುಳುವ ಎಮ ಸ್ಕೈರೋಕ್ ಮಿಫಾರು ಮಿ ಕಿಹಿನೆ ಗೊತಿ ಈದ್
0: ಸ್ಕೈರೋಕ್ ಮಿಫಾರು ಈದ್ ಎ ವೀಕ್ ಗ ಕುಳೆನ್ 28th ಗ ಎ ದ ಫುಶಿ ಗ ದೆನ್ 30th ಗ ಕಮ ದು ದೆನ್ 27th ಗ ಮಾಲೆ ಗ ವೆಸ್ ಕುಳೆ
1: ಎಮ್ ವಿ ಮ ಆಶದಾವೆಂಗೆ ಫರಾತು ಅದಿ ಸೆಫಾರು ಮಿ ಹೋದಿ ಕಾಮಿಯಾಬಿಯ ವರ ವರ ಮರ್ಹಬಾ ಉಮ್ಮೀದ್ ಕುರನಿ ಗಿನ ಉಫೆದ್ದುನ್ ತಕೆಂ ಅಹಮೆಂಡಂ ಅದಿ ಸಮ ಮಿ ಸ್ಕೈರೋಕ್ ಗೆ ಫರಾತು ಲಿಬಿಗೆನ್ ದಾಣಿಕಮ ಅಡುವ ಹಾಲಂ ಅದಿ ಬಲಾಲಂ ವೆಸ್ ಲಿಬಿಗೆನ್ ದಾಣಿಕಮ
2: ಥ್ಯಾಂಕ್ ಯು
3: ಮಿ ಐಸಾಬೋನ್ ಸ್ಕೈರಕ್ ಬ್ಯಾಂಡ್ಗೆ ವಾರಿಗ ಮಿ ಲವ ಮಿ ಗೆನೆಸ್ತೇನಿ ಅದಿ ಹಮ ಫಫು ಆ ಈಶಾಯಾ ಕುರಿಯಗೆಂದ ರೆಪಿಟ್ ಫಯ ಬ್ಯಾ ಎಬ ಏಕ್ ಕುರಿಯ ಎಂಗೆ ತಮಿ ಬ್ಯಾಕ್ ಏಕ್ ಕುರಿಯ ದಾಣಿ ಹೆ ನಮಸ್ ಸ್ಕೈರಕ್ ಬ್ಯಾಂಡ್ಗೆ ಮಿ ರೀತಿ ಲವ ವಾರಿಗ ಅಡುವ ಹಾಲು ಮಫಹು